सुमी वसुदेव ते पदी पानी जे हंत हुदा भये यो सूरी करत जीव शिष्टा गुत ले यो वाता वंदा भये नारायण।